तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निचल करता सोई तुद आपे भावे सोई वरते जी तू आपे करे सोई तुद आपे सिष्ट सब पाई जी तुद आपे सिर सब गोई जन नान गुण गावे करते के जी जो सबसे का जनोई आसा महला चौथा